नंतर कैलास शिखराप्रमाणे उत्तुंग आणि हिमधवल असलेल्या आपल्या प्रासादात श्रीराम ग्रहस्थाश्रमींची सौख्य भोगू लागले. अत्यंत सुस्वरूप, ज्ञानी, महापराक्रमी, एकवचनी आणि तरीही शालीन असलेले श्रीराम प्रजाजनांना अत्यंत प्रिय होऊन राहिले. श्रीरामाची एकंदर वागणूक पाहून वृद्ध दशरथ राजाला आनंदाचं भरत येत होत. एकदा सहज महाराज दशरथाच्या मनात आलं, हे राज्य आता श्रीरामांच्या स्वाधीन करावं आणि आपण विश्रांती सुखाचा लाभ घ्यावा. त्यांनी आपला हा विचार गुरुजन, मंत्री आणि कैकेयी जनकादिक स्वकीयांच्या कानी घातला. त्या सर्वांनी या विचाराला होकार दिला. प्रजाजन तर आनंदाने वेडे झाले. दशरथांनी प्रसिद्ध करून टाकलं, चैत्र मासी पुष्य नक्षत्रावर श्रीराम सिंहासनस्थ होणार. उर्मिलादिक भगिनी सीतेच्या मंदिरात जाऊन आनंद मिश्रित विनोदानं तिला म्हणू लागल्या, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती, सीता वल्लभ उद्या व्हायचे राम अयोध्यापती. सिंहासनी श्री राघव बसता, सिंहासनी श्री राघव बसता, वामांगी तू बसशील सीता, जरा गर्विता जरा लज्जिता, राजभूषणा भूषवील ही कमनीय तव आकृती, सीता वल्लभ उद्या व्हायचे राम अयोध्यापती. गुरुजन मुनिजन समीप येतील, गुरुजन मुनिजन समीप येतील, सप्त नद्यांची जले शिंपतील, उभय कुळे मग कृतार्थ होतील, मेघाहुनिही उच्च रवानी झडतील गे नौबती, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती. भरत्या समतुज जनी मान्यता, भरत्या समतुज जनी मान्यता, राज्ञी पदगे तुला लाभता, पुत्रा विणतू होशील माता, अखिल प्रदेचा मातृपदाची तुझ करणे स्वीकृती, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती. तुझ्याच अंकित होईल धरणी, तुझ्याच अंकित होईल धरणी, कन्या होईल मातृ स्वामिनी, भाग्य भोगिले असले कोणी, भाग्य भोगिले असले कोणी, फळा फुलानी बहरुनी राहील सदा माऊली क्षिती, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती. पतित पावन रामा संगे, पतित पावन रामा संगे, पतित पावना तू ही सुभगे, पतित पावन रामा संगे, पतित पावना तू ही सुभगे, पृथ्वी वरया स्वर्ग सौख्य घे, पृथ्वी वरया स्वर्ग सौख्य घे, तीनी लोकी भरुन राहू दे तुझा यशाची द्युती, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती. महाराणी तू आम्ही दासी, महाराणी तू आम्ही दासी, लीन सारख्या तव चरणासी, कधी कोणती आज्ञा देसी, तुझिया चरणी लीन राहू दे सदा.

आमुची मती व्हायचे राम अयोध्यापती। विनोद नचहा विनोद नचहा हीच अपेक्षा तव भाग्याला नुरोत कक्षा। विनोद नचहा हीच अपेक्षा तव भाग्याला नुरोत कक्षा। देव देवता करोत रक्षा दृष्टन लागो आमुचीच गे तुझिया भाग्याप्रती व्हायचे राम अयोध्यापती। ओळखिचे बग आले पदरव ओळखिचे बग आले पदरव सावलीत ही दिसते सौष्ठव। तुला भेटण्या येती राघव तुला भेटण्या येती राघव बालिश नयनी तुझा येई का लज्जेला जागृती व्हायचे राम अयोध्यापती।